0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: हेलो श्रोतृ नमस्कार, गुड आफ्टरनून टू यू ऑल। श्री सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर स्वर तरंग कार्यक्रमात। मी तुमच्या अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतृ एक वाजले आहे आणि नेहमीप्रमाणे मी तुमची साथी देणार आहे पावणे दोनपर्यंत, तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या। आमच्यासोबत आजचा हा संगीतमय प्रवासाचा आनंद घ्या। आज आहे शनिवार, खूप छान शनिवार आहे आज, तेव्हा आनंदाने कार्यक्रमाची सुरुवात करूया। ऐकूया पहिलं गाणं, सैरात या मूवीतून घेतलेलं गाणं, याचा आस्वाद घ्या।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
0: एक वाजून 6 मिनिटे झाली आहेत श्रोत्यांनो, ऑन दिस सॅटरडे आफ्टरनून, एंड आज स्पेशल सॅटरडे आहे सगळीकडे। आज लगभग चालू आहे मदर्स डे, लगभग उद्या आहे मदर्स डे, या निमित्ताने आज सगळीकडे गर्दी आहे, शॉपिंग चालू आहे। तेव्हा या क्षणी पुढचं गाणं स्पेशली डेडिकेटेड टू ऑल मदर्स ऑन दिस स्पेशल वीकेंड। उद्या मातृदिन आहे, या निमित्ताने सर्वांना मातृदिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा। सो स्पेशल गाणं डेडिकेटेड टू ऑल मदर्स, याचा आस्वाद घ्या।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोतनु या क्षणी या संगीतमय प्रवासात जाऊ या आठवणींच्या गावात ऐकूया वीर सावरकरांनी लिहिलेलं एक अजरामर गाणं। गुरुवारी सावरकर जयंती होता तेव्हा या निमित्ताने वीर सावरकरांनी लिहिलेलं एक गाणं ऐकूया। या गाण्याद्वारे त्यांना आदरांजली वाहूया। तेव्हा ऐकूया लता मंगेशकर, मीना मंगेशकर, उषा मंगेशकर, आशा भोसले आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजात सावरकर जयंती यांच्या निमित्ताने, तेव्हा याचा आस्वाद घ्या।

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग, स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
3: वेलकम बॅक श्रोतेनो, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत स्वर तरंग कार्यक्रमात। श्री सोबत आपण आहात रेडिओ मुर्शेश्वर आणि मी तुमची साथ देणार आहे पावणे दोन पर्यंत। तेव्हा श्रोतेनो तुम्ही पण आमची साथ द्या ऑन दिस ब्युटिफुल सॅटरडे आफ्टरनून। तेव्हा या क्षणी तुम्ही घरी आहात, बाहेर आहात, शूटिंग करा काही श्रवणीय गाण्यांसोबत। सॅटरडेचा आनंद घ्या, शनिवारचा आनंद घ्या। या क्षणी ऐकूया एक अत्यंत छान गाणं, टेकन फ्रॉम द मूवी गांधी टॉक्स। आनंदी जोशी, अभय जोधपूरकर यांच्या सुमधुर आवाजात ऐकूया जरा जरा मन खुलावते हे गाणं, याचा आस्वाद घ्या।

0: स्वर तरंग
1: स्वर तरंग
2: हेलो अगेन श्रोतों एंड हेलो सैटरडे यस आज आहे शनिवार एंड श्रोतों शनिवारची दुपार म्हणजे धावपळीच्या आठवड्यानंतर मिळालेला शांततेचा एक सुंदर क्षण या निवांत वेळेत मनाला थोडीशी विश्रांती द्या कारण नव्या उमेदीने पुढचा प्रवास करण्यासाठी हीच ऊर्जा श्रोतनो साठवण्याची वेळ असते तेव्हा श्रोतनो या निवांत शनिवारी आज आपल्या आवडत्या गाण्यांच्या साथीने थोडा विरंगुळा घेऊया कामाच्या या जबाबदाऱ्यांच्या या गडबडीतून काही क्षण स्वतःसाठी राखून ठेवूया तेव्हा ऐकूया नेक्स्ट गाणं या गाण्याद्वारे सातडेचा आनंद घ्या

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस।
1: श्रोतनू या क्षणी ऐकूया शेवटचे गाणं रोहित राऊत आणि ज्युली झोए ग्रेकर यांच्या सुमधुर आवाजात क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम या मूवीतून घेतलेलं गाणं। याच गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे। थँक्यू व्हेरी मच आमची साथ देण्याबद्दल। हॅव अ ग्रेट डे, हॅव अ ग्रेट सॅटरडे। आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार।

रसिकमणी हो नमस्कार. AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन AM2. म्हणजे या 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रमाचा आरंभी आज आम्ही वाजवणार आहोत सचिन पिलगावकर आणि आदर्श शिंदे यांचे सुमधुर आवाजात. ऐकूया बाप्पाचे स्मरण, करूया दमदम धमरू.

मंडळी कुठे असाल तुम्ही ट्यून इन करत राहा AM2 वीस मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. सध्या आम्ही वाजवित आहोत वीकेंड चालू आहे तेव्हा रोहित राऊत यांच्या समुद्रात कोळी गीत तर व्हायलाच पाहिजे. ऐकूया कोकणाची माणसं साधी बोली.

रसिक मंडळी, काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो वैशाली मारी विश्वजीत जोशी यांचे समुद्र आवाजात मदन मंजिरी. आणि म्हणजे याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.